0: Here. Oh! Hee-hee-ho! Hee-hee-ho! Oh! Ma-ma-ma! Oh! Ma-ma-ma! Oh! Hey! Oh! Hee-hee-hee-hee! Oh! Hee-hee!
1: बता बता बता डाली के लाया तलाई थी
0: हे हे
1: हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे
2: उठी में सत वारे जो इन माल पठियां था कहले
1: असन वडील पी चारी जड़ी रीते असी चारी हुंदा ने हलोंदा ना एड़ी रीते असन दादा चारी दवा असन दादा जा बापा चारी दवा त असन जो पीडी थई हुई इन में ईज परम पारथी माल जो हलयो छे

0: Here. Oh! Hee-hee-ho! Hee-hee-ho! Oh! Ma-ma-ma! Oh! Ma-ma-ma! Oh! Hey! Oh! Hee-hee-hee-hee! Oh! Hee-hee!
1: बता बता बता डाली के लाया तलाई थी
0: हे हे
1: हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे
2: उठी में सत वारे जो इन माल पठियां था कहले
1: असन वडील पी चारी जड़ी रीते असी चारी हुंदा ने हलोंदा ना एड़ी रीते असन दादा चारी दवा असन दादा जा बापा चारी दवा त असन जो पीडी थई हुई इन में ईज परम पारथी माल जो हलयो छे